मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयताव मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.